वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह वाह वाह वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु, वाह गु वाह वाह वाह गुरु, वाह गुरु, वाह गुरु,